आउ खनाइ थोंले माने खना थतो ग्रुसामुंग ह जरावो आन्दोलन तोकेनी अलका यग्निक बाय कुमार सानेनी खरांग बाय सब्जक र जामु बिनियागलो हाय हाय खना थतोक ते तांगसर जामुनी बखाक नो संथांगलाय फिरानो